जुगेश्वरं परम सिद्धे नमो राजेश्वरं परम वृद्धे नमो शस्त्रपाणे नमो अस्त्रपाणे नमो परम ज्ञाता नमो लोमाता अपेक्षीय परमी अभोगी अभुते